0: आसता बट तेन तुला भाव घालचे ते आमगेले आसता ते म्हाका सुलभ येयले तशें हांव न्हू हें पुरा म्हाका आमगेले अन्नालें आनी आमगेले कोटेश्वरचे एक सप हे पडटे परिसर ताजे मस्त परिणाम कित्याक म्हळ्यार प्रत्येकली आमगेले गांवांत तूं भजन आयकुचें आनी म्हणचें डेली आशिल्लें तें आमगेले देवस्थानांत तातूंच हांव एक स्वल्प मटाक शिकिल्ली.
1: घराचे एक वातावरण मात्र न्ही गांवचे वातावरण तुमकां पूरक जाल्ले म्हण सांगेत ताजे नंतर तुमी गुरुलय अभ्यासा खातीर चमकलेची कोणाक तुमी गुरु जावन आरसून घेतला
0: त्याची हांव फस्ट कर्नाटकी शिकून जातरी हांव जिके वाटताची म्हाका हे अभंग हाजे गोड इचड लागिल्ले निमित म्हाका थोडे हिंदुस्थानी शिकू का म्हण म्हणटना आमगेल गांवांत त्यांना कोणे हिंदुस्थानी शिकयनात आशिल्ली म्हण म्हाका उडपा वचून पंडित माधव भट म्हणू त्यांना तो एकलोच हांगा खंयचे कलाकारा निमगेले रे तांगेले पुरा जनाल प्रथम गुरु पंडित माधव भट उडपी तांनीची सो हांव फस्ट तांगेले वचून बेजिक्स म्हळ्यार कसन पर राग बेजीक आसता त्या पुर हांव तांगेले शिकचे म्हाका एक अवकाश मेळ्ळलो.
1: ताजे नंतर तुमी एकू स्टेप म्हणून विंगड विंगड गुरु तांगे लागी सिकिल्ले आसा कोण गुरु लागी तुमी अभ्यास केला मागीर थंय एक तुमी घेतिल्ले एक अनुभव कशी मेळ्ळा तुमकां सांगित
0: तशीची म्हाका वाडीक जाता रे म्हाका पुरा जनान म्हणून सुरू केला यो तुगेलो भारी लायक आसा सिंगींग तूं कसलें तान तूं मुखारशी ना म्हणून तशी मुगेले बामणाले मुगेले घरचेले पुरा सपोर्टा निमित्त हांव पंडित रामराव नायक म्हणून सांगून गोवांत तांगेले वचून थोडेचे राग संगीत म्हळ्यार रागधारी म्हळ्यार राग तांतू मस्त डीप तांकां मस्त नॉलेज आसा तशें तांगेले शिकिल्ले निमित्त म्हाका मस्त विशय म्हाका शिकूंक मेळ्ळे आनी एक शिकिल्ले निमित्त कसन एक ट्रान्सफॉर्मेशन मुगेल्यान तूं आयलें म्हणजे हांवें पंडित रामराव नायक सराले वतर म्हाका हे अभ्यास हांव सिरियसली म्युजीक घेतिल्लें हांव तेन्ना ताजे भशेन फुडें हांवें अशी एक सांगूक म्हणू शिकिली बट हांव सिरियस जावन म्युजीक शिकिली हांव पंडित रामराव नायक गोवा हांगे लागी सो हांगेल दाखोवन म्हगेले म्युजीक जर्नी स्टार्ट जाले. पंडित रामराव नायक मामाले हांव शिकून जाता रे तांणी म्हाका म्हगेले वॉयस चिके रफ आशिल्ले म्हळ्यार आमी सान आसतना वॉयस कल्चर आनी म्हण कसलें करनाची म्हळ्यार घट्टी आमी आतां देवस्थानां बसल्यार आमी होडार म्हणचे आनी सरगमाचे अभ्यास आनी करची ना ताजे निमित्त म्हगेल्या वॉयसान थोडेच प्रॉब्लेम्स येत आशिल्ले आनी हांव अशी देवस्थानांत आनी शिकयल्ली निमित्त चिके होडार म्हणल्या निमित्त म्हाका थोडे मस्त प्रॉब्लेम्स आनी येत आशिल्ले वॉयस ताचे खातीर हांवें भोपालांत तूं पंडित रमाकांत गुंडेच्या म्हणून आमगेले म्युजिकाचे एक आदी दलल एक तांगेले एक हे ध्रुपद गायन म्हणू तांत भितर थंय वचून हांवें थोडे वॉयस कल्चर म्हळ्यार स्वर कशी लागू का म्हणचे विशय हांव थंय वचून शिकिली सो ते म्हगेले वॉयस एक पण समजता रे मागीर हांव मस्त म्हळ्यार म्हगेले अनुभवान प्रत्येक पुरा जनाला आयकुचे बट म्हाका खंयची सूट जाता म्हणल्यार गुरु कितले शिकयता बट ते आमकां कितले आमकां खंयची नमुन्यार आमकां ते परिणाम जाता म्हणजे आमी एक्सपिरियन्स
1: करतात
0: सो ते कोर जाता रे मागीर आमगेले वॉयस कसन येता पळय ते आमगेले जाता ते दोळताय कशें म्हळ्यार आमी आनीकले अनुकरण करताच एक भजन सांगतना नॅचरली कसन जाता म्हळ्यार हो ती म्हगेली भारी लायक फेवरेट म्हण हांव तिगेल वरी सांगता सो म्हगेले स्वंतीक कसनय आसना हांतू प्रथम म्हणजे स्टार्टिंगारी मागीर तू हां तू डीप गेलल तशी डीप गेलल तशी तुगेल कसन घालू जाता तू तुगेल स्वंतिका म्हळ्यार आतां हे आयकतना कविता शणै म्हणूची हे कविता शणै सिंगींग हिगेल सिंगींग म्हण कोळका त्या येवच्या स्टार्ट जावचे केन्ना म्हळ्यार तूं केन्ना मस्त डीप जावन तूं तांतू भितर येची मस्त एक्सपिरिमेंट करताची वतना तुगेल स्वंतिका तुगेल म्युजिका भितर येता ते दोळताय आमकां भीमसेन जोशीले किशोरी अमोणकर आले तांणी आमगेले मन आसताची आनी आमी तांगेले वरीच म्हणटात बट आमगेले म्हण येवकार जाल्यार संगीता भितर बुड्डू न्हू तांतू भितर दुखून भायर येतना आमगेले संगीत भायर येता ते म्हाका अनुभव हे पुरा गुरूंक गेले शिकून जाता रे म्युजीक म्हणल कसं हे म्हण कळटा रे मागीर हांव एक स्वतंत्र गायकी जावन हांव एक वाडून आयली.
1: तशीची भजन म्हळ्यार तुमकां भारी मोग तुमी भजन करतना तुमी अनुभवसून सांगचे ते आमकां आयकतलां कशें पुरो पळयतलां कशें पुरो तांणी वेतन ते क्लीन जाता जी हाजी एक अनुभव कशी म्हूण सांगितवा
0: खंयचे एक साहित्य ते एक प्रधान विशय ताका कसो रागू तांतू कसो राग घाला ताजी वट्टू आमगेल भावने एक मूड ऑफ द रागा आनी मूड ऑफ द लिरिक्स त्या पूर

0: पूरा मर्ज जाओनो मगर अमगेल कसने एक ओवर इम्पोस्ट करनाशी तक समजावनो म्हणो त्यामी द्यावाक म्हणरी मना द्यावाले कोनो ते तज कतिरच आम्ही सांगता असची म्हणल्या क्लॅरी ऑटोमॅटिकली कसं जात म्हण म्हणरी बशिल्यांक त्या एक दैवत्वाचे अनुभव जाता
1: खंडित
0: इथं म्हण आम्ही ओ हानी मग पळता असची त्यांनी फोटो काढता असायची ह्या पुरा मना येऊच्या कनज तू केतन स्टेजार बेसता तू गेल कम्प्लीट मन कसं म्हण म्हणरी द्यावा लागतो कसं तू सिंग करता तांत बित्तेर वचका इट इट कुड बी एदर म्हणरी रागू साहित्य आणि तुगेल मेन तुगेल ಬಿತ್ತೆ ವೈಲ್ ಭಾವನೆ ತ್ಯಾ ತೀನ್ ಒಟ್ಟು ಜಲ್ ಮೊಂಡ್ ಜಲರಿ ತ್ಯಾ ಖಂಡಿತಚಿ ಆಡಿಯನ್ಸ್ ಆಕ ಲಗ್ತಾ ಅನಿ ಆಡಿಯನ್ಸ್ ಐ ತ್ಯಾ ದೈವತ್ವಾಚೆ ಅನುಭವ ಘೆತ್ತಾಚಿ ಅನಿ ಆಮ್ಕ ಕಳ್ತತೆ ಆಮಿ ಮಂತ ನಾ ತಂಗೆಲ ಫೀಲ್ ಕಳ್ತಾ ಮುಖ ತ್ಯಾ ನಾಮ್ ಕಳ್ತಾ ಆಮಿ ಆನ್ ರೈಟ್ ಪಾತ್ ಮೊಂಡ್ ಪಳ ಸೊ ತಶಿಚಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ದಿತ ದಿತ ದಿತಚಿ ಆಮ್ಕ ತ್ಯಾ ಏಕ ಈಜಿಲಿ ಆಮ್ಕ
1: ಅನುಭವ
0: ಜಾತಾ ಅನಿ ಆಮಿ ಕೂಡ್ಲೆ ತ್ಯಾ ಏಕ ದೈವತ್ವಾಕ ಪೌಚಾಕ ಸಾಧ್ಯ ಜಾತಾ
1: ತಶಿ ಮಯಿ भजनमाला मगिरी स्तोत्रमाला म्हणजे एक दोन पुस्तक तुम्ही हाडलं असं त्याच्या ना काळजी मस्त मोघारी जनानं त्या घेत घेऊचे असं अनेके घेता असची अनेके त्याचे प्रिंट जाता असं म्हणून आम्ही ऐकलेची हाजी एक अनुभव आमगेला ऐकू प्यांक सांगितव
0: हा व मंगळुरात पळताना मस्त हंगा भजने वातावरण नाशील आहे केतना मस्त वरस्पूड आहे म्हणजे धारलेले एक दोन तीन मंडळी भायलेले एक दोन मंडळी त्यांनी मात्र भजन म्हणचे भरलेले म्हणजे तण का म्हणू अशी बट म्हणच्या गोत ना तशी त्यातनं हाव मंगळुरातले एकले हाव एक भजने क्लास सुरू कर न्हू पुरा भायल मनशांक एटलिस्ट तंगेल घरांत म्हणचे तितले शिको तितले एक कोरिया म्हणून हांवें एक बूक प्रिंट केलें तातूंत भितर सादारण एक पॉप्युलर कन्नड भजन पॉप्युलर मराठी भजन अशीची आमची कला आनी अशी हिंदी आमगेले मीराबाई सुरदास हांगेल पुरा एक घाल न्हू पुरा एक भजन हे बुकां घाल न्हू तांतूल थोडे थोडे शिकयल्यार तांकां घरा म्हणून जाता ना भायल मनशांक म्हूण अशें हांवें तें बूक स्टार्ट कर न्हू आमगेल्या परमगुरू सुधींद्र तीर्थ स्वामेल्या आमी वचून तें रिलीज केलेलें तेन्ना ताजी मागीर हांव एक भजन क्लास म्हणून स्टार्ट केलें तेन्ना थंयतल्यान आमी गेले शिकोचें एक हें स्टार्ट जालें भजन तें शिकयता शिकयता शिकयता 25 दुखून 100 जन अशी शिकता गेली आनी त्यानय अशी तें हांवें बुकां भितर एक कॅटेगरी वायज ते भजन स्पोर हांव घालेलें म्हळ्यार हिंदी मराठी तें एक लायक गणपती परा देवी परा सुदूच्या काही इजी सो ते आमगे क्लास आहे नाही अशी भायर पॉप्युलर जावचे स्टार्ट जाले म्हळ्यार तू एक भजन बुक धरल्यार तांत तुजी गणपतीले हिंदी मराठी कन्नड पुरे असं आरती भजन असं मागीर सांगचे भजन सकाण म्हणजे भजन तशी कॅटेगरी वाईज अशी वच न्हू त्या जनांक भारी इजी झालं सो त्या पुरा कडेन वच्चा स्टार्ट झालं बुक्स सो आता आम्ही साधारण 20-25,000 आमगेल बुक्स झाला 20th प्रिंट आमगेल आता तशी जनांक लायक झाली म्हणून मागीर तांतू हिंदीन तू केलं आम्ही लायक कोचीन तू बॉम्बे तांक पुरे वाजूच खातीर हिंदी वर्षन म्हणून संस्कृत लिपिरी त्यावे केलं तशी आम्ही स्तोत्रमाला म्हणून नित्या म्हणचे स्तोत्र त्या खंय आता परगांवा चमकली क्षेत्राक एक बुक धरल्यारी तुक तांत पूर आमी नित्या म्हणचे रामरक्षा की विष्णू सहस्रनाम की प्रत्येक द्वादश स्तोत्र पूर एकांत गालू एक हँडी दवतसले एक बूक म्हाका एक कोरू का म्हण मन आशिल्लें त्यावेळी हांव शिकयता आयले हांगा कोंकणीन तांतू द्रौपदी वस्त्रायण सीता कल्याण ते पूर हांव हांगा इंट्रोड्यूस कोर न्हू त्यावेळी आतां मस्त जन म्हणटाची भजना मंडळी आतां त्यावेळी मस्त जालां मंगळुरांतू एक भारी लायक डेव्हलपमेंट म्हळ्यार बायल मनशांक मोणका म्हूण अशी बट वचून म्हणचे प्लॅटफॉर्म ना म्हणटना त्यांनी ग्रुपार वचून आमगेले ओट्टू बसून म्हणचे तांकां एक खुशी तांकां शिकयलेले आमकां एक तृप्ती
1: तशी तुम्ही स्वरसेवा म्हणजे एक संगीत शाले प्रारंभ केलेलं असं ह्या शालांत तू चेडवांक तुम्ही मस्त संगीताचे बघे विद्याभ्यास दिलेलं असं हाजे उद्देश कसं नसले मागीर कितले जण चेडवांक इतलं ते तुम्ही विद्याभ्यास दिता आयलेची म्हण सांगता वा
0: या कोरोना जात तरी एक ऑनलाईन म्हणजे एक आईल ना सिस्टम तांतू निमित्त मस्त जन मी गेला की शास्त्रीय संगीताचे बेसिक्स म्हणजे हा चेडवां कसं सांगचे म्हणा स्पेशली सहन असताना तुमकां भजनेचे इंटरेस्ट आणि मी तुम्ही म्युझिक ऐकताच बट खाली भजन सांगता रबलारी तुमकां ते एक कडेन वचून तुम्ही स्टॅग्नंट कळवा तशें जावन तुम्ही कसं करता म्हणजे बेसिक घेऊ का तरबेती हिंदुस्थानी जेव कर्नाटकी

0: तेन तुमकां कळटा प्रती एक विशय कळटा कसो ते स्वर म्हळ्यार कसले लागोच म्हळ्यार कसले एक एक आलाप पाडची कशी राग खंयची कशी आमी तातूंत भितर एक्सप्लोर करीत तें पुरो कळका जाल्यार तुवें शास्त्रीय संगीत घेवका बट भायल मनशां कसो जाता म्हणटा तांगेले एक एज नंतर तें हें शिकयलें तांगेलें मना वचना तांणी कसो लागता हें कश्ट हें आमकां जायना म्हणटा म्हूण हांव तांकां इनडायरेक्टली राग आनी तांकां सो कळत तशें कोर न्हू शास्त्रीय संगीत मना घाल न्हू पण हें रागा वरी हें रागू तेन्ना तुका तो रागू ह्यो राग ह्यो म्हूण अशी थोडे थोडेची तांकां कितलें जावका तितलें मात्र हांव तांकां सांगताची स्वल्प शास्त्रीय संगीताचे परिचय केला बट चेडवांक हांवें बेजिक्स म्हणून हांव एक बॅच केला तांकां हांव मस्त जनां ऑनलायन ऑफलायन हांव शिकयता आसा आनीकय तांकां विंगड विंगड बॅच कोर न्हू म्हळ्यार बेजिक्स आवडटू भजन आनी सान सान श्लोक ही त्या म्हळ्यार श्लोक आनी तूं सान आसतना शिकील तितले इजी तुका मागीर म्हळ्यार येना फॉर एग्जाम्पल आमगेल गांवांत तूं सान आसतना प्रती एकल्यान स्तोत्रां चुका आशिल्लें सो कश्ट आशिल्लें कठीण प्रोनाउन्सिएशन करूंक नरसिंह स्तुती रामरक्षा द्वादश स्तोत्र ह्या पुरो आमी सान दुखून म्हणचे दाखोवन न्हू आमकां भयाट त्या प्रत्येक म्हाका म्हण न्ही आमगेल गांवांत कितले जन होड जालींक कितले जनां पुरो जनाक चेडूं आमकां ते बाय हार्ट सो तांकां मागीर तांतून कितले बेनिफीट जाले ते म्हाका कितले बेनिफीट जाले म्हळ्यार आमकां आमी इंट्रस्टार कांय चमकलेले न्ही आनंद मन पेटोवन आमी चमकली बट ते आज आमकां कितले बेनिफीट जाले सो सान आसतना आमगेले तोंड घुवील तितले एक मिड एज नंतर घुंवना सो तुका रागा परिचय भजनेचे ते पुरो सान दुखून आयल्यार लायक म्हणून आतां हांव चेडवांक चड तुमी चेडूं शिकाची मागीर तुमी सोडता जाल्यार सोडा बट शिकून दवरा ती म्हणून तेन्ना अलॉंग विथ क्लासिकल हांव तांकां थोडे स्तोत्र आनी भजन सान सान तांकां इंट्रोड्यूस करता
1: मागीर तशें एक लायक काम चेडवांक एक लायक एक वातावरण तुमी दिता आसाची तांतू तांगेले उच्चार तांकां लायक रितीन येवचे वरी तुमी तांकां मार्गदर्शन करता आसाची तशें तुमगेले एक जिवनांत संगीत म्हळ्यार कसन रितीर तुमकां बदलावणे दिल्लें म्हणून तुमी सांगितवा
0: इट्स अ बीग स्टोरी म्हळ्यार म्युजिकाची मुगे लायफ जालात म्युजीक तूं एक आसल्या रे तुगेले भितरी कस नमुन्याचे कश्ट तूं एक फेस करीत खंयची नमुने सिच्युएशन आयल्यारीच तूं एक काम जावन आशिल्ली म्हळ्यार ते तूं एक आर्टिस्ट जावन आसल्यारी स्पेशली एक तपस्या म्हळ्यार म्युजीक इज अ तपस्या म्हळ्यार तांणी तूं कसो जाता म्हळ्यार तूं करतना तुगेलें एक दैवत्व ते पावचे तितले तसले एक लेवल वता तूं ते प्रॅक्टीस करतना तेन्ना कसं जाता म्हणजे तू एक प्रशांत म्हणजे शांत जाता तुका सडन कोप येना सडन तू पॅनिक जायना खंयची सिच्युएशन असल्यार हा देव अस म्हणलं एक दृढ विश्वासू आणि त्या संगीताची तुका एक तपस्या रितीरी तुगेल वयर एक परिणाम करून अशा निमित्त खंयचे सिच्युएशन आयल्यारी फॉर एग्जाम्पल हांव एक पास्ट एक 3-4 इयर्स दुखून एक सान सान विशय जावो होड विशय जावो मुगेल बामणा एक स्वल्प अनारोग्य जाल्वे एक मुगेल माय मावनी सडन गेली असल एक सिच्युएशन आयल म्हाका मुगेल पुतूय तेन जस्ट शिकू चमकला जाल्यार एक 3-4 वर्स दुखून म्हळ्यार फुडें हांव लेकू जायना की हांव एक इतलें हँडल करता म्हणून फुडें म्हळ्यार म्हाका म्युजीक आनी मुगेल सोडल्यार म्हाका कसले विंगड जबाबदारी ना आशिल्ली बट मुगेलो बामणा थोडे अनारोग्य जाल्ले निमित्त प्रती एक विशय म्हाका कोरपा पडले बट तांतू हांव खंयचे विशय विचलीत जायनाशी चंदायर जावन प्रती एक करतना म्हाका खंय पॅनिक जावो एक एक कश्ट जावो म्हूण म्हाका जाय न्ही ते म्हळ्यार हें पुरो आमगेल्या संगीता निमित्तची म्हूण म्हाका आत्ता जाल्यार दृढ विश्वासू आनी हांव हें जिवनभरी धोर न्हू अशीच आनी 4 जनां शिकोवन तांकां जाल्यार पळय असले कष्ट येतना हें तुका म्युजीक तुका हेल्प जाता इट कूड बी वोकल एक तुगेली इंस्ट्रुमेंटल एक खंयचे फॉर्म ऑफ म्युजीक तूं केल्लें म्हण जाल्यार एक आर्टिस्ट म्हण जाल्यार तुगे लायफान तुका एक ताळमे एक प्रती एक विशयान तूं तेची तुका सपोर्ट करता म्हूण हांव हें माध्यमार मुलक प्रत्येकल्यांक सांगता हांव तूं आयकुचें येयलें एक लायक आयकुचें आस पळय म्युजीक त्यावें तुका मना मस्त शांती समाधान पेशन्स दिता म्हण हांव सांगच्या की
1: खंडीत जावन संगीत म्हळ्यार खंयचेय रितीर आसले मानसीक रोगाकय निवारण करची शक्ती आसके ताका तशें आसतना एक मनशाक जीवन पाठ शिकयल तसले संगीत गुरुची हे उतर म्हणटा असं म्हळ्यार खंडीत जावन उपका जाल्लेची मागीर तशी तुमी कोंकणींत मस्त पद सांगिल्ले आसा तुमी कोंकणींत भजन जावो अथवा संगीताचे खंयचेय एक रुपार तुमी सांगताना जनाक आनीकय मस्त खूश

0: की गुत्त असल्यारी ते भारीचे अंग आणि फोकस डेडिकेशन प्रॅक्टिस ह्या तिनी प्रत्येकल्यांक म्हणजे प्रोफेशनल घेतल्यांक ह्या तीन नातल्यारी काय इम्प्रेजन्ना ह्या इथं जाऊ कचीच. सो हा प्रत्येकला म्हणजे फर्स्ट ऐकयाची लायक लायक जन ऐकयाची त्यान तुमका म्युझिक म्हण कसं म्हण कळता. सो तुम्ही प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस करता करता तुगेले एक म्युझिक म्हणजे तुमगेले एक स्वंतीक जाऊका नव्हा. आम्ही कितलं काळ अनेकले वरी सांगचे तेही तू एक स्वतंत्र गायक जायना. तू प्रॅक्टिस करता, तू प्रॅक्टिस करता तुगेले भीतर दुखून एक म्युझिक येत पडा ताजे मागीर तुवें विंगड्यांक शिकोवच्याक स्टार्ट करूं येता म्हणून म्हाका दिसता. हें जस्ट मुगेलें पर्सेप्शन.
1: तशी कवितमय आज तुम्ही बी आकाशवाणी बी ग्रेड कलाविदे तशें आसतना हांग आकाशवाणीक येवन आज तुम्ही एक संदर्शन आमगे लोट संवादांत बसल्याची तुमगेले एक अनुभव कशें आसले तशें आमगेले आकाशवाणीच्या श्रोतृवर्गांक तुमगेले एक दोन उत्तर दिवचे जाल्यार कसं सांगू आश पावताची.
0: मस्त मिडिया स येता वता बट आकाशवाणी आम्ही सहान आसतना दुखून तेच ऐकून आम्ही अंग ते आयलेल्यांची मोबाईल म्हणताची यश धरताची केलो जना गळे दुख सूट जाली केलो जना अनेक कसं स्टार्ट जाल्या पळोवन न्हू मस्त विषय येतात तू बट आकाशवाणी इज वन थिंग म्हणतात तू एक गाण मात्र एक विषय येता अशी वट्राश पुराय विषय येना. ते ऑल इंडिया रेडिओ म्हणजे येता केन्ना एक ताजे हे असं खंची मिडिया आयलरीची ह्या एकच नव्या पुरा जनान हॉटेला जवळ दवरून ऐकूचे ऑल इंडिया रेडिओची मका हाजी हे ऑल इंडिया रेडिओ मस्त कसं म्हणतात नंटू मस्त वर्ष दुखून आणि ऐकतल्यां कसं म्हणाल तुम्ही ऐकता राबाची आमगेले एक इंडियाचे हे एक ऑल इंडिया रेडिओ हे सदा काळ असू का हांतुले पुरा विषय तुम्ही ऐकू का आणि हे अपास वैर येऊ का म्हणजे मुगेले एक आशी तशी जातल्या म्हण लेखता तशी प्रत्येक तुम्ही एक तन केटर करता सची म्हणजे म्युझिक मात नाही प्रत्येक कृषी जेव प्रत्येक विषय तुम्ही दिता ती तशी अपास पुरा जनान हे रेडिओ म्हणजे अपास ऐकू का म्हण म्हाका एक आशी. सो मुगेले हे पुरा जन श्रोतृवर्गांक एक रिक्वेस्ट कसं म्हण म्हणजे अपास आमगेल्या ऑल इंडिया रेडिओ तुम्ही ऐकूचे स्टार्ट करायची म्हणून
1: धन्यवाद. मये आज तुम्ही आमगेल्या कार्यक्रमात येऊन तुमगेले एक जीवन अनुभव संगीत पयणाच्या बगे तुम्ही वाटून घेतील असं कार्यक्रमाक आईलक तुमका अनंत अनंत धन्यवाद.
0: मस्त धन्यवाद.
1: इतुलताय तुम्ही गरा उजवाडू कार्यक्रमात मंगळूराचे बस्ती कविता शणे हंगेल संघात संवादू ऐकलेंची संवादू चलायसून दिलेल्या स्नेहा विनोद पै हंगाक आयचे गर उजवाडू कोंकणी कार्यक्रमो समाप्त जत्ता. नमस्कारो.